0: Now let me tell you about another actress today. It's her birth anniversary, Audrey Hepburn. Well, recognized as film and fashion star, she was inducted into the International Best Dressed Hall of Fame and one of only a few entertainers who have won competitive Academy, Emmy, Grammy and Tony Awards. We'll listen now to her dialogue.
1: Oh, but Paris isn't for changing planes. It's for changing your outlook. For throwing open the windows and letting in la vie en rose.
2: आज जन्मदिन है उर्मिला कोठारे का. उनका जन्म नाम कनेतकर है. उनका जन्म 4 मई 1986 को पुणे महाराष्ट्र में हुआ है. वे एक भारतीय अभिनेत्री और नर्तकी हैं जो मुख्य रूप से मराठी फिल्मों, टेलीविज़न और थिएटर में काम करती हैं. आइए सुनते हैं उनकी फिल्म का संवाद.
3: माझ्या लग्नाची बोलणी करायला लोक आलेत घरी, पण मी पळून आले. आता बाबा शोधत असतील मला. जिनावरून खाली उतरत होते ना तेव्हा सुलभा काकीनी पाहिलं. मोन्या दादा मागन धावत होता पण मी नाही सापडले त्याच्या हाताला. आता बाबांकडे जाऊन चुगली करत असेल.
4: दर वेळेला तू असंच करते ना, मला भीती वाटते गो.
3: घ्यायचं काय त्याच्यात.
0: Listeners, today it's also Jackie Jackson's birthday of the Jackson 5. Well, the eldest of the Jackson 5, the Jackson brothers, as a golden oldies, is we are actually wishing him a happy birthday today. And he was inducted, let me tell you, into the Rock and Roll Hall of Fame in 1997. Let's listen to one of his very upbeat tracks by Jackson 5. Listen in.